0: गिलास तुम कुफा भी
1: निवास ये चाम सोना फुमारे ये चमुला ना सोंसन तीने नाम प्रिस्ता अफ़तिये मिनिस्टर से या चुनिस मचारकार से तुंगा ने मलापंतना से या नाम फारेर वे राचुं प्रिस्ता नरो मगती चमासो न्यूनारो तीने निस चिसरा रा इन्हें नहीं जाने निवास ये रफामियास फुल दिमाग चुरवारी म्यूटो नंदाला ने ना इजियन म्याचु Rione mamela fa de manangana ny hanina hoanina zao tsisotsony
2: tsitotsy fotoana ny fameza tsintsombo zao azonao fa zavatra tianay ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avokoa de ny zavatra mba tsy takinay zany de hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'dea izy de mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aiza ho aiza zay mamelomba de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso